0: vždycky postřikoval něčím.
1: And this tank with the chemicals, it was on his back and he was with face on the ground.
0: A měl na zádech velikou nádrž těch chemikálí a padnul na zem obličejem na zem.
1: And of course it was a situation, so we didn't know what that moment, we didn't know what was going on.
0: A to byla taková situace v tu chvíli, my jsme nevěděli, co se děje.
1: So we jumped over the fence.
0: A tak jsme přelezli ten plot.
1: And we called the ambulance meanwhile.
0: A mezi tím jsme zavolali záchranku.
1: And they told immediately that start to, how to say, resuscitate, okay.
0: A oni říkali, aby jsme začali s resuscitací.
1: And of course he was face down.
0: A on byl ale tváří k zemi.
1: So I turned him.
0: Tak já jsem ho otočil.
1: And the ambulance guy told, you know, on the phone that started.
0: A po telefonu nám ta záchranka říkala, co máme dělat.
1: And I told nothing to start.
0: A já jsem říkal, už není co začínat.
1: Because he was dead, basically.
0: Protože byl mrtev.
1: So it was the switch when that plot opened basically for us for sale.
0: A tak se vlastně stalo díky tomu, vlastně potom to bylo ke koupi, že to bylo k dispozici ke koupi.
1: I think it will put an imprint definitely in everybody's mind.
0: Ta, jestli je to dobré takhle propagovat, a on říká, že to určitě si to zapamatujem.
1: It is a little bit morbid, I know.
0: Já vím, že je to trošku morbidní.
1: But concerning Avatar Project told later a little bit when we talked about this.
0: A Avatar Project o tom pak trošku mluvil, když jsme to říkali.
1: That basically it was a blessing for that person.
0: A říkal, že
1: owner,
0: pro toho člověka to bylo tehdy požehnání.
1: Because he had and we knew that he had the cancer.
0: Že my jsme věděli, že trpěl rakovinou.
1: And he had chemotherapy and everything.
0: Měl, procházel chemoterapii.
1: So basically it was shortening his suffering.
0: Tak to vlastně zkrátilo jeho utrpení.
1: It was. Don't misunderstand, please. Yeah, Avatar Project was sleeping and everything, so.
0: A vlastně to se stalo, když tam Avatar Project přespával.
1: So it was quite adventurous how it opened this opportunity basically.
0: Tak to bylo takové dobrodružné.
1: I know it is a little bit morbid, but.
0: Tak to bylo takové dobrodružné, jak se to stalo, vím, že je to trošku morbidní.
1: But you know how it is that the ways of Almighty it is just tricky.
0: A víte, jaké jsou ty cesty svrchovaného, záhadné.
1: So that is a place now for ashram.
0: A takže teď je tam místo pro ten ashram.
1: And we are working for it for that it is really going to be a real ashram and we already invited Avatar Puji for inauguration if he has time.
0: Tak pracujeme na tom, aby to byl skutečný ashram a už jsme pozvali Avatar Purijiho na zahájení a tak tady máme to Svargarohini.
1: Multiplying the opportunity, you know.
0: Takže se násobí ty příležitosti.
1: Yeah, this is the story.
0: Tak
1: this
0: to je ten příběh.
1: Okay. Thank you very much for this opportunity.
0: Děkuji za tuto příležitost. A děkuji
1: donation.
0: Za vaše dary. Myslím, že Vivek, proč by teď chtěl mluvit? Tak ne, tak už máme Pandičiho na lince.
2: Adiom, for those of you who were not a part of this beautiful celebration last night and who came today, we are again going to do the Guru Paduka Pujan.
0: Tak pro vás, kteří jste tu včera nebyli, součástí této krásné oslavy, tak nyní znova budeme provádět Guru Paduka Puja.
2: चंद्रमा मनसो जात चक्षोः सूर्यो जात शुक्रो
3: जात अग्निर्जायत ॐ द Triraj Manam Om Keshavaya Swaha Om Narayanaya Namaha Om Advaita Namaha Om Govindaya Vaishnavaya Namaha Hasta Prakshalanam Rishikeshaya Rishikeshayami Om Pranavasya Prabrahma Rishinamatma Devata Devi Gayatri Chanda Pranayame Vini Yoga Om Bhu Om Bhuva Om Swaha Om Maha Om Jana Om Tapa Om Satyam Apo Jyotir Somritam Brahma Bhurvasuram Vishnavaya Namaha Om Prithvi Dimandrasya Meru Vrishtas Dezulanjandaha Gurmo Devata Asane Vini Yoga Om Prithvi Taya Druta Loka Devi Tam Vishnuna Druta Tamjadare Maham Devi Pavitram Guru Chasanam Adar Shakti Maha Bhumi Namaha Yajman Bhale Swast Tilakam Om Swastina Indro Vratishravaha Tustinaha Bhuka Pishuvedaha Swastinastarksho Arishtanemi Swastino Brihaspatra Dadatu Swastistuya Vinashakya Punyakalyana Vrittida Vinayaka Priyanitya Tanja Swasti Mruvantu Naha Om Haste Akshatani Pushpani Gruhitva Bhadra Suktam Patheta Swami Ji, bolta rahu main.
4: Aap chalu rakhiye.
3: Ji. Om Bhadram Garne Bhi Srinuyama Deva Bhadram Bhashye Maksha Virjitraha Asti Rai Rangai Srittu Bhagutatanu Virbhashye Mni Deva Idanjadayuho Shatamindu Sharadu Vandide Bhadrana Shakaraja Ragantanu Naam Valtra Jojitra Vidaro Bhuvantimano Madhyari Irikata Yunganto Ho Adhidhirdiyo Rajitir Antarakshya Majitir Mata Sabita Sabutraha Vishve Deva Adhidhi Panjajanadir Jadamadidir Janatum Madhyavuhu Shantir Antarakshkum Shanti Prithivi Shantir Abaha Shanti Rokataya Shantihi Vanaspataya Shantir Vishwe Devaha Shantir Umma Shanti Sarvakum Shanti Shanti Reva Shanti Sama Shanti Redi Om Jato Yataha Samiya Sajato No Abhayam Guru Shanna Guru Prajapyo Vayannaha Vashubhya Sushantir Vodhu Vampurva Svaha Shri Shri Guru Charanakam Lebhyo Namaha Shri Charanak Padukebhyo Namaha Sarvopacharartha Gandakrit Vishpani Sanvayami Om Shriman Mahakalantriya Namaha Ushtu Devatabhyo Namaha Umkul Devatabhyo Namaha Umgrama Devatabhyo Namaha Umstana Devatabhyo Namaha Umasadevatabhyo Namaha Om Sarvebhyo Devibhyo Namaha Om Sarvebhyo Gau Brahmanebhyo Namaha Shri Guru Charanakam Lebhyo Namaha Etat Kanodana Shri Sadguru Devatabhyo Namaha Punya Mundyan Dirghamaya Sunirvignamastu Punya Mundyan Dirghamayu Rastu Sumukashek Dantashek Blok Jigarnaka Lambodra Shavikato Vidnanasho Gunadipyatum Rakitru Gunadekcho Balachandra Ogjanaha Vakradunda Mahakaya Surya Koti Sama Prabhanirvignam Gurume Deva Sarvakari Sarvada Sarvamangala Mangalye Shive Sarvartha Sadhike Sranyetrambha Gegauri Narayani Mos Devishpe Sammada Vandrun Dindandapani Javairva Mandeka Singh Vahangunga Bhavani Manikranikam Om Guru Basmaha Siddhi Buddhi Siddhi Shibin Mahaganal Tenma Pravatana Namaskaran Svarvayami Sankalpaha Atme Akshat Pushpa Dakshana Lekar Ke Sankalp Karein Om Vishnu Ar Vishnu Ar Vishnu Ho Shrimad Bhagavato Maharudasya Vishnu Varadneya Parapartamanasya Adya Shri Virunon Brahmanon Dithiye Prarde Shri Shvedavara Kalpe Vaivasa Manvantre Ashta Avyunshtame Kaliyuge Kali Pratimirane Bharati Barshe Czech Republic Deshe Still, Czech Republic is still ki gramasth de samprangane ashram ka naam kya hai?
4: Mahaprabhu Deepa Ashram still ki.
3: Mahaprabhu, Shri Mahaprabhu Deepa Ashram, Ashram Madhye Prangane, Prabhupadi Sritte Sarana Madhye Prabhupadi Namni Sambatsire Ravidakshanayane Maha Mangali Pradva Suttame Maase Varsharitho Ashrata Maase Shubhe Shukla Pakshe Adhyo Deva Shayani Ekadashyan Jito Adhyavasra Vasra Adhyo Mandavasra Anvitayam Subha Nakshatre Jeshtha Nakshatre Brahma Yoge Vishtikarane Vartha Vrishikaste Shri Chandre Karakaste Shri Surya Shri Devarad Guru Teshe Sukure Suvitayam Radhisthana Nisthite Zvatsu Evam Graha Gunakana Vishatavittayam Shubha Punne Jitahu Adhu Ijmanasya Gotra Namo Charaha Achyuta Gotra Utpanna Param Bhujya Mahamandaleswara Swami Varya Sarvesham Sanyasiganam Sarvesham Bhaktajananam Samuparshve Adhya Dine Atmanaha Parameshwar Adnya Sarupa Sakala Shastra Shruti Smriti Puranokta Phala Prapti Dvara Shri Parameshwara Prityartham Shri Sadguru Shri Sadguru Natha Devata Prityartham Adhya Guru Charana Paduke Vyaha Guru Pujanam Ahankarishye Deepa Pujanam Karishye Tatrado Nirvignita Siddhartham Maha Ganapati Smranan Jagrishye Jagrata Udura Mudati Devan Tadu Supta Sirtai Vaiti Durangaman Jyotikan Jyotire Gandhan Memanaha Shiva Sankalvastu Sankalpa Siddhirastu Sankalpa Siddhirastu Haste Akshatani Pushpani Gruhitva Left Hand Me Akshat Pushpa Lekar Ke Guruji Ke Charana Paduka Ke Upar Chadana Hai ओम ब्रह्मज्ञानं प्रथमं गुरुस्ताद् श्रीमतः सूर्योभेन आवासबुद्ध्यामुपमा अस्ति विष्टाः सदस्योऽन्यः सदशभिवः गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदमन्त्रमूलं गुरुर्वाक्यमोक्षमूलं गुरुगुरुभावं पूर्वभासा परमेश्वरे श्रीसद्गुरु चरणकमलेभ्यो नमः सर्वोपचारार्थे ध्यानार्थे गन्धाक्षतपुष्पाणि सर्वयामि ओं पादयुपाद्यनुर्वयामि हस्तयोर्किन्द्रमुखे आत्मसर्वाङ्गे जलस्नातनं जलस्नानं समर्पयामि मिलित पञ्चामृत स्नानं पञ्चं धियः सरस्वतीमभियन्ति सरोदता सरस्वती मञ्चदासो देशे भुवत्सरिता ओं पूर्वस्वाहा सर्वे श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः पञ्चामृत स्नानं समर्पयामि पञ्चामृत स्नानान्तेन शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदकेन गन्धोदक समर्पयामि गन्धर्वस्वाभिषभावसुः परिदधातुष्पस्यारिष्टे यजमानस्य परिधिरस्यग्निरडयीटितः ओं पूर्वस्वा गन्धं समर्पयामि अक्षतान् समर्पयामि ओम् अक्षतान्तेन सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि माला हो तो पुष्पमाला चढ़ानी है गुरु जी की चरण पादुके पे चरण पादुका के ऊपर ओम ओकदी प्रतिमोचितम्बुकपति पशुपरी अश्वायुव सजितवरीपारिष्णवः ओं पूर्वस्व श्री सद्गुरु चरण कमलेभ्यो नमः पुष्पमालां सर्वयामि पुष्पमालान्तेन नाना परिमल द्रव्याणि सर्वयामि सुगंधित द्रव्यं सर्वयामि इत्र वगैरह है तो रुई के अंदर पुष्प के अंदर लगा करके गुरु जी के चरण पादुका पे चढ़ाना है। गंधा ओम त्र्यंबकं जामय सुगंधि मुष्टिवर्धनम मा उर्वा रुक्मी वंदना मृत्युर मुक्षिमावृता ओम पूर्वस्वाय गंधोदगम समर्पयामि गंधोदगम सर्वोपचारार्थे पुष्पमालां समर्पयामि पुष्पमालांतेन सुगंधित द्रव्यम समर्पयामि परतः हस्त प्रक्षालनं हाथ धोकर के धूप और दीपक दिखाना है धूप जलाना है और गुरु जी के चरण पादुका के पास में नैवेद्य रखना है। ओम दूरसी दुर्ब दुर्बंधन दुर्बधन दुर्बधंजोस्मान दुर्बधे नंजुर्बजंबय दुर्बा महा देवानामसिवनितमगुजनितमृतम देवहूतम वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ़्यो गंधोत्तम अग्रेय सर्वदेवानां धूपो यम प्रगृहीताम ओम पूर्वस्वा श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि हस्त प्रक्षालनं नैवेद्यं पुरतोनिताय ऋतुबल चढ़ाना है कुछ फल है तो या बीड़ा वगैरह जैसे उगी फल वगैरह है तो लौंग इलायची वगैरह चढ़ा दीजिए। बीड़ा भुगृता मूल्यम समर्पयामि स्वर्ण पुष्पार्थे द्रव्य दक्षिणाम समर्पयामि यथोचित दक्षिणा चढ़ाते दक्षिणाम समर्पयामि हिरण्यगर्भा समर्थाग्रे भूत हिरण्यगर्भा समर्थाग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत सदाधार प्रतिबिन्द्यामुतेमाङ्क समय देवाय हविकापितेम हिरण्यगर्भ गर्भस्थम हेमवीजम विभावसु अनन्तपुण्यमत शान्ति प्रवेच्छमि ओं पूर्वस्वा श्री गुरुचरण पादुकेभ्यो नमः द्रव्यदक्षिणां समर्पयामि सर्वोपचारार्थे प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि समर्पयामि अथारार्तिक्यम आरती प्रारंभ करना है। बड़ी आरती करें या कर वैदिक
5: ठीक है।